0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. एल निन्योच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत तसंच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत असं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामाची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत तसंच जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळे ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक शेतीमालाची ने आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांवरील दबावांना सामोरं जात आणि मर्यादित साधनस्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया या निकालाची काही वैशिष्ट्य.
1: यावर्षी राज्याचा 10वीचा एकंदर निकाल 92.9% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.62% आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागला. राज्यात या परीक्षेसाठी एकंदर 16,164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 2.1% घट दिसून आली. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.96% आहे तर 89.56% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी आजपासून 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता मस्कर.
0: पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची निवड केल्याची घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा आज कोलकात्यामध्ये शपथविधी होणार आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्तांचं आययूएमएलनं खंडन केल्यानंतर पेच वाढलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत झालेल्या कामाचं लेखापरीक्षण करण्यासाठी 4 आठवड्यांच्या आत एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती

स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम अर्थात पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे. रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुण्यात माननीय राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतावरच तयार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी व्यक्त केलं. विद्यापीठासोबत कृषी विभाग आणि आत्मा यांच्याद्वारे ही कार्यशाळा घेण्यात आली. आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाची इतरांना माहिती द्यावी, प्रत्येकानं 30 ते 40 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी ज्ञान द्यावं असा सल्ला दिला. नैसर्गिक शेती करणारे 1,500 शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे दौड किंवा पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन याप्रसंगी उपस्थित होते. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती. या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आज सुगम गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौगुले सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आले. यामध्ये 713 किलो गांजा, 21 किलो अफू आणि 96 ग्रॅम MD ड्रगचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात काल दुपारी विजांसह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये काल दुपारी मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह रेणापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला तर जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांडा आणि गव्हाण परिसरातील 3 गावं आणि 1 वाडीला 2 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार, रसिक हो, सुप्रभात। 100.1 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 10 वाजतात तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम मनस्पर्शी, आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

मंडळी, आत्ता हे जे छान गाणं सुरू होतं तेव्हा तुमच्यापैकी ज्या मंडळींशी इथे मी फोनवर गप्पा मारत होते, मला एका गोष्टीचं फार समाधान वाटलं. आणि ते समाधान यासाठी होतं की मागच्या शनिवारी जेव्हा आपली इथे भेट झाली

होती, तेव्हा आपल्या गप्पांचा जो विषय होता ना, तो विषय अजूनही तुम्हा मंडळींच्या डोक्यात घोळतोय. किंवा असं म्हणते की शब्द आणि सुरांच्या प्रवासात असं म्हणून माझं नाव सांगितल्यानंतर, अरे मागच्या शनिवारी गौरी आली होती आणि आपण या विषयावर गप्पा मारल्या होत्या, असं काहीतरी तुमच्या डोक्यात सुरू होतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. याचं कारण तुम्हाला आठवत असेल, मागच्या शनिवारी आपण सगळे मे महिन्याच्या सुट्टीत, आता आपण म्हणत असताना माझ्यापासून ते आत्ता जे काका काकू आजी आजोबा जी मंडळी माझा आवाज ऐकताय ते सगळेजण आले त्यात. आणि मग एप्रिल मे महिना म्हटलं की सुट्टीतली धमाल, आणि आपण बैठे खेळ कोणते कोणते खेळायचो आणि मैदानी खेळ कोणते, म्हणजे मैदानी इन द सेन्स अंगणात म्हणू आपण, कारण बरेचदा सुट्टीला गावी गेल्यानंतर तर कसं छान ऐसपैस घर, घराच्या पुढे अंगण, त्यामुळे तसे त्या त्या जागेनुसार आपले खेळ ठरत असायचे. हा आपला मागच्या वेळेचा विषय होता. परंतु मागच्या वेळी तुमच्याशी या सगळ्या खेळांबद्दल बोलत असताना एक विषय सतत माझ्या मनात असा डोकंवर काढून काढून मला असा ढुंसत होता अक्षरशः, की ह्याच्याबद्दल बोलायचं आहे पण मी स्वतःला थांबवत होते. कारण तो विषय जो आपण आज घेणार आहोत खूप मोठा विषय आहे, इतका की मला पुन्हा एकदा PhD करायची इच्छा नाही आहे, पण असती ना तर याच विषयात केली असती. आणि तो विषय म्हणजे बडबड गीतं. आता बडबड गीतं म्हटल्यावर अगदी लहान आपल्या घरात जी बाळं असतात त्यांना आपण एक घास चिवचा एक घास काऊचा करता करता भरवतो, इतक्या लहान वयातल्या मुलांना जी शिकवतो ती बडबड गीतं मला अपेक्षित नाही आहेत. तर तुम्ही बघा, खेळत असताना म्हणजे एक 10-12 जण मिळून समजा एक खेळताय, तर त्यावेळेला आपल्याला त्याच्यापैकी एकालाच राज्य द्यायचं असतं, एका खेळाडूला. आणि मग तेव्हा जी गाणी आपण म्हणायचो, अर्थात सगळेजण म्हणायचे, म्हणजे सगळ्यात साधं सोपं म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, तू सुटलास, हे जे असायचं. तर हे मी अगदी साधं सुद्धा सांगितलं, पण मागच्या वेळेला तुमच्याशी वेगवेगळ्या खेळांबद्दल गप्पा मारत असताना मला अशी इतकी गाणी आठवत होती आणि खूप मजा येत होती मलाच. मी म्हटलं नाही नाही, असं एकट्यानेच हसून हसून खुश नाही व्हायचं, आपण पुढच्या वेळेला मनस्पर्शीमध्ये ह्याच विषयावर तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारूया. आणि मंडळी, आज मी तुमच्याशी इथून बोलतेच पण तुम्हालाही माझ्याशी बोलायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला अशी कुठली, त्यांना बडबड गीतच म्हणतात की आणखीन काही म्हणतात ते सुद्धा मला सांगा, मला तर हाच शब्द योग्य वाटला. तर अशी गाणी जी खेळताना आपण सुरुवातीला सुटवायचो, कोणावर राज्य द्यायचं त्याची निवड करण्यासाठी आपण ती गाणी म्हणायचो, अशी गाणी आज आपण मनस्पर्शीमध्ये आठवणार आहोत आणि त्याबद्दल गप्पा मारणार आहोत, आणि अर्थातच ही छान छान गाणीसुद्धा ऐकणार आहोत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: गोल्ड, खरा सोना।
1: तर मंडळी, आज मनस्पर्शीमध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या बालपणा टोकवणार आहोत, किंवा डोकवायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे। आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की आपण जेव्हा खेळायचो लहानपणी एकत्र, तेव्हा आपल्यातल्याच एखाद्या मित्रावर मैत्रिणीवर राज्य देण्यासाठी आपण काही गाणी म्हणायचो। आता मला जी जी गाणी आठवत आहेत ना, तर त्यातली काही काही खरोखरच, जसं मगाशी मी म्हटलं ना की बडबड गीतं असंच आपण त्याला म्हणू, आणखी एखादा चांगला समर्पक शब्द कोणाला सुचत असेल, ठाऊक असेल, तर मला नक्की सांगा। कारण मला तर नाही बुवा माहिती की या गाण्यांसाठी असा वेगळा काही शब्द आहे का। असेल तर मला ऐकायला नक्कीच आवडेल। हां, तर मी असं म्हणत होते की आपली जी लहानपणीची खरी खरी बडबड गीतं असतात ना, आता जसं मला आत्ता पटकन आठवत आहे ते म्हणजे अटक मटक चवळी चटक, चवळी झाली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटेना, घरचा पाहुणा उठेना। आता वास्तविक हे बडबड गीत जेव्हा आपण कुठल्याही लहान मुलाला खेळत असताना, खेळवत असताना गातो, तेव्हा बरेचदा काय असतं, तो एक खेळ असतो की दोन्ही हाताची बोटं अशी समोर ठेवायची आणि मग आपण त्यातल्या एकेका बोटावर असं आपलं बोट ठेवत अटक मटक चवळी चटक असं करत, मग शेवट घरचा पाहुणा उठेना असं म्हणत असताना ज्या बोटावर आपला हात असेल ते बोट आपण दुमडून घेतो। म्हणजे एक प्रकारे हा सुटवण्याचाच खेळ झाला। त्यामुळे मला जे आठवत आहे त्यानुसार बऱ्यापैकी मोठं होईपर्यंत आम्ही हे बडबड गीतसुद्धा पकडापकडी लपाछपी खेळत असताना कुणावर राज्य द्यायचं ह्याच्यासाठी वापरायचो। पण याच्या पलीकडे जाऊन जी जी गाणी मला आठवत आहेत किंवा आम्ही मित्रमंडळी लहानपणी भिडू सुटवताना ही गाणी जी म्हणायचो, त्या गाण्यांना अर्थ काहीच नव्हता। बघा ना, खूप लहान वयापासून आपल्या आयुष्यात संगीत असतं, तर ते संगीताचं हे सुद्धा एक माध्यम आहे असं आता म्हणायला हवं। पण संगीत शब्द तिकडे काही, म्हणजे बरेचदा तर त्या शब्दांना काही अर्थ नसतो, किंवा मोठ्यांना कुणाला तरी खेळताना ऐकलेल्या ऐकलेल्या म्हणून त्या शब्दांचा उच्चार चुकीचा झालेला असतो, असं काही ना काहीतरी गोंधळ झालेला असतो। त्यामुळे शब्द तिथे फारसे महत्त्वाचे राहत नाहीत, पण तो जो रिदम आहे, ती जी लय आहे त्या शब्दांनी पकडलेली, किंवा त्यातला यमक असेल, या सगळ्यांमुळे ती एक गंमत येते। आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं की अटक मटक चवळी चटक हे एक आपल्या बऱ्यापैकी माहितीचं आणि ज्यातल्या शब्दांना अर्थ आहे। पण मला एक आठवत आहे, तुम्ही कोणी हे म्हणायचात का मला नक्की सांगा, पण आम्ही खेळताना म्हणायचो अगडम बगडम बाबूची शेंडी। आता बघा सुरुवातच कशी आहे, अगडम बगडम बाबूची शेंडी, सावळ्याच कारभार कोंबडीची अंडी, सागर गोट्यांनी लगीन केलं ढुमक ढुमक ढुम। आता कुठून सुरुवात झाली आणि कुठे येऊन संपलं हे गाणं, आणि इतकी मजा यायची। बरं, टार्गेट पोरं माझ्यासकट सगळे आम्ही होतोच, त्यामुळे हे म्हणत असताना प्रत्येकजण आपली अशी हुशारी दाखवायचं की ए आता मी सुटवणार, हां आता मी सुटवणार असं म्हणून मग सगळ्यांना एक गोल करून सगळे उभं राहायचं, आणि मग ते अगडम बगडम बाबूची शेंडी वगैरे म्हणत असताना कोणी विचित्र विचित्र हेल काढून, आवाज चढवून कमी करून असं म्हणत सगळ्यात शेवटी सागर गोट्यांनी लगीन केलं ढुमक ढुमक ढुम हे म्हणत असताना आम्ही प्रत्येक वेळी नाचायचो। म्हणजे खेळ राहायला बाजूला, हे राज्य कोणावर हे ठरवताना जवळपास आमची 15 मिनटं तरी फुकट नाही, पण आम्ही घालवायचो ह्या गाण्यात। आत्ता जे गाणं मी तुम्हाला सांगितलं याचा अर्थ काय आहे, खरं तर काहीच अर्थ नाही आहे, पण ह्यातल्या प्रत्येक शब्दांमध्ये रिदम आहे, लय आहे, आणि ती मला वाटतं आम्ही सगळेजण खूप एन्जॉय करायचो। असं एखादं गाणं तुम्हालाही आठवत असेल तर सांगा, आणि तोपर्यंत हे खूप सुंदर गाणं तुम्हाला ऐकवते, ते एन्जॉय करा।

मंडळी, मी तुम्हाला म्हटलं ना की आपले जे लहानपणीचे खेळ आहेत ना, त्या खेळांमध्ये सुद्धा गाणं होतंच. म्हणजे त्या खेळाची सुरुवातच मुळी ह्या अशा बडबड गीतांपासून किंवा गाण्यांपासून व्हायची, आणि मग त्या खेळात सुद्धा बरीच गाणी असायची. असे खेळसुद्धा होते की त्यातील लय, तो रिदम आवडायचा, आणि मग त्यामुळे जेव्हा एक 10-12 जणं जमायचे तेव्हा मग आपण हे खेळूया ते खेळूया असं म्हणत असे छान वेगळे खेळ आपल्याकडून खेळले जायचे. आता ह्या सगळा विषय निघाल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांनी अशा अनेक खेळांची सुद्धा आठवण करून दिली की जिथे ते खेळ सुरुवातच मुळी

0: गाण्यांनी व्हायचा. जसं दीपा पालकर त्या सांगत होत्या की ती एक गाणं होतं आजीबाई आणि तिच्या भोपळ्याचं गाणं, की एक होती आजी आणि मग ती काय भाजी आणायला गेली वगैरे, असं मोठं गाणं. आणि ते गाणं संपल्यानंतर सगळ्यांनी पळून जायचं आणि मग जो उरेल त्याच्यावर राज्य, असं. किंवा ते खो खो खेळायच्या, मलाही ही हा खेळ आठवतोय अगदी अंधुकसा, म्हणजे आम्ही अगदी लिंबूटिंबू असताना हाच शब्द होता ना की मोठी ताई दादा लोक खेळत असायचे आणि असं लहान कोणी गेलं की ए लिंबूटिंबू आहे यार, हे मॅना मध्ये नका घेऊ यार, पडतील धडतील मग रडतील, असं म्हणून ते सतत बाजूला करण्याचं जे वय होतं ना त्या वयात, आणि खूप वाटायचं की आपण पण ह्या मोठ्या मुलांमध्ये खेळायला गेलं पाहिजे, म्हणून मग त्यांच्या मागे मागे गेलं की ए ताई ए दादा मला पण घे ना, की ते ठीक आहे घेऊया, पण हे ना लिंबूटिंबू, म्हणजे काय की यांचा खेळ फार गंभीरपणे घ्यायचा नाही आणि आपल्यावर जबाबदारी, म्हणजे मोठ्या खेळणाऱ्यांवर ही जबाबदारी की ही जी कोणी लिंबटिंब आहे ती पडली धडपडली आणि रडली नाही पाहिजेत, कारण नाही तर मग त्यांचे आई बाबा आजी आजोबा त्यांचा ओरडा खायला लागेल. तर ते एकमेकींचे हात धरून असा बोगदा करायचा आणि त्याच्यातनं खालून खेळायला जायचं, संत्र लिंबू पैशा पैशाला, शाळेतल्या मुली आल्या खेळायला, आल्या खायला, खाऊन खाऊन खोकला झाला खो खो खो, असं ते गाणं होतं. तर मिलिंद टिपणीस यांनी मला त्या खेळाची आणि त्या गाण्याची आठवण करून दिली. ही सगळीसुद्धा बडबड गीतच, जी त्यावेळी त्या खेळात एक वेगळीच मजा आणायची. मी तुम्हाला म्हटलं तसं की राज्य कुणावर हे ठरवतानाची जी गाणी होती ना, त्या गाण्यातल्या शब्दांना खरोखरच काही अर्थ नसायचा, किंवा मला तर असं वाटतं की जाणीवपूर्वकच त्यांची रचना तशी केलेली असायची. म्हणजे असं की आता मी अगदी पहिल्यांदा म्हटलं तसं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हे पटकन म्हणायचे 100 अंक झाले, पण आता हे असं म्हणून एखादा लपाछपीचा समजा खेळ सुरू आहे तर त्यावर एखाद्या राज्य घेतलेल्या म्हणण्याचं करून ते म्हणून संपवल्यावर तोपर्यंत लपायला कुठे, विचार करावा लागतो ना लपताना. त्यामुळे मग आम्ही सगळे सांगायचो की नाही नाही पूर्ण 1 ते 100 अंक म्हण, पण तेवढे म्हणायचे कुणाच्यातच पेशन्स नसायचे, त्यामुळे मग असे भराभरा मंत्रोच्चार केल्यासारखे ते अंक संपून जायचे. अशीच काही आणखी गाणी आहेत लिस्टमध्ये माझ्या आणि तुमच्याकडूनही अनेक गाणी सुचवली जात आहेत, बोलूया त्याबद्दल. पुन्हा एक छानसं गाणं ऐकू त्यानंतर. आधी एक छोटीशी विश्रांती, त्यानंतर गाणं.
1: FM गोल्ड खरा सोना.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

मंडळी आणखीन एक गाणं जे तुमच्यापैकी अनेकांनी सुचवलं आणि हो हे गाणं आम्ही सुद्धा म्हणायचो हिंदीत होतं. आता इथे कसं असतं हिंदी इंग्रजी मराठी सगळ्याची भेळ असायची आमच्या ह्यावाल्या गाण्यांमध्ये म्हणजे राज्य कुणावर हे ठरवताना जी आम्ही गाणी म्हणायचो ना ती कोणतीही असायची. आणि ही गंमत सांगते तुम्हाला आता आम्ही सगळी मराठी किंवा मराठी नाही सेमी इंग्लिश म्हणा म्हणजे सातवीनंतर आपलं गणित आणि विज्ञान हे इंग्रजीतनं त्यामुळे अगदी इतक्या लहान वयात तर फारसा इंग्रजी भाषेशी संबंध न आल्यामुळे ना कळायचं पण नाही की आपण जे उच्चार करतोय आपण जे बोलतोय ते व्याकरणदृष्ट्या किंवा एकूणच ते योग्य आहे अयोग्य आहे काय नाही. कोणाचं तरी काहीतरी ऐकलेलं असायचं आणि त्याचंच आपण पुनरावृत्ती करायची जशी आपल्या कानांनी ती पचवलेली असेल तशी. तसं हिंदीतलं गाणं जे तुम्ही तुमच्यापैकी पण अनेकांनी मला सांगितलं अक्कड पक्कड बंबे बो अस्सी नब्बे पुरे सौ सौ में लग्गा धागा चोर निकल के भागा चोर की बीबी ऐसी थी सच सवर कर बैठी थी चाय गरम कॉफी गरम पीने वाला पुढचं मी नाही बोलणार तुम्हाला माहिती आहे. आता हेच बघा ना सुरुवात सगळी ठीक आहे पण मग तो शेवटच्या शब्दाची काही गरजच नव्हती पण त्यावेळेला हा शब्द आहे का अपशब्द आहे एवढंही कळायचं वय नव्हतं. खूप लहान वयातली ही सगळी फक्त आपल्याला काय असायचं की सुटवायचं आहे आणि कोणावर तरी एकावर राज्य द्यायचं आहे. आणि त्यात सुद्धा तुम्हाला सांगते काही काही जी टार्गेट किंवा जराशी थोडीशी तिरपांगड्या डोक्याची पोरं असतात ना आणि हुशार सुद्धा हा त्यांना समजा अमुक एका व्यक्तीवर आता समजा आम्ही सगळे खेळतो आहे आणि अशी कोणीतरी माझा मित्रमैत्रिणी आहे की ज्यांना माझ्यावरच राज्य द्यायचं आहे हां गौरीवरच राज्य द्यायचं आहे तर मग ते गोलाकार उभं करतानाच अशा पद्धतीने उभं करायचं आणि असं सुटवायचं की बरोबर माझ्यावर राज्य येईल असं करून आणि तेव्हा मग आमचा असा तो हे असायचा की आता ना आज नाही ह्याला रडवायचं. बरेचदा रडवायचं पैकी मीच असायचे आहे पण मी सांगते किती कुठेही उभी राहिले तरी ते अशा पद्धतीने बोटं फिरवून सोडवायचे ते गाणं म्हणायचे की शेवटी बरोबर तो शब्द माझ्यावरच येऊन संपायचा आणि किती काय झालं तरी माझ्या डोक्यावरचं ते राज्य काही जायचं नाही. शेवटी मग रडवेली होऊन मी गुपचूप चोप कोपऱ्यात जाऊन बसायचे मग मला ते गाणं आठवायचं एका तळ्यात होती असो आत्ता तिथे नको जायला पण हे एक गाणं आणि आणखीन एक गाणं होतं इन पिन सेफ्टी पिन इन पिन आउट खेळणार आहे तो खेळ लो वरना अगदी बरोबर वरना गेट आउट हे गाणं सुद्धा खूप फेमस होतं. हे ॲक्च्युली इंग्रजी गाणं आहे पण ते इंग्रजीचं हिंदीत भाषांतरित करून आम्ही सगळेजण हे म्हणायचो आणि ते गेट आउट म्हणताना जो काय जोर यायचा ना आमच्यात विचारू नका. तर तुम्हाला पण असे बरेच खेळ आणि गाणी आठवत असतील आठवूया अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे पण आत्ता एक छानसं गाणं ऐकायची वेळ झालेली आहे गाणं ऐकूया.

0: सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: FM गोल्ड खरा सोना.
2: मग मंडळी, बऱ्याच बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असं तुम्ही सगळेजण म्हणताय. तसंच हे सुद्धा म्हणालात की गौरी लहान वयात घेऊन गेलीस तू आम्हाला, पण बालगीत एक पण नाही ऐकवलंस. अहो असं नाही होणार. कसं होतं ना की आपण ज्या मूडमध्ये, ज्या विचारांमध्ये हरवून जातो, त्या विचारांशी आणि त्यावेळी आपल्या मनात ज्या भावना असतात त्या भावनेशी सुसंगत असं काहीतरी ऐकायला मिळावं असं प्रत्येकाला वाटतं, मलाही वाटतं. आणि त्यामुळे आता यानंतर आपण दोन छानशी बालगीतं सुद्धा ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी जो खेळ मी तुम्हाला एक म्हटलं ना की त्या खेळामध्ये सुद्धा गाणं असायचं. जसं मगाशी दीपाताईंनी आपल्याला एक गाणं सांगितलं की त्या खेळाचं स्वरूपच असं होतं की ते गाणं म्हणायचं आणि ते गाणं आता संपत आलंय असं म्हटलं की पळून जायचं. तसा एक खेळ होता. त्या खेळाचं नाव फार विचित्र होतं, राम लक्ष्मण सीता आणि पुढे मारी. आता मारी का, कोण कोणाला मारायचं? तर त्याची गंमत अशी होती की त्या खेळामध्ये स्टॅच्यू आणि ओव्हर हा जो एक खेळाचा प्रकार असतो ना तो असायचा. म्हणजे असं की एका कोणावर तरी राज्य असायचं, त्याच्या इथे जाऊन बाकी सगळेजण असे स्टॅच्यू पुतळ्यासारखे उभे राहायचे आणि मग जिच्यावर किंवा ज्याच्यावर राज्य आहे त्या खेळाडूने काय करायचं, तर कोणाच्याही अंगाला हात न लावता काहीतरी वेडेवाकडे चेहरे करून चिडवून असं ती जी स्टॅच्यू किंवा पुतळ्यासारखी उभी राहिलेली आपली मित्रमैत्रिणी आहेत त्यांना हलवण्याचा प्रयत्न करायचा, पण अंगाला हात न लावता. आणि मग त्यानंतर हे करत असताना बाकीच्या कुणीतरी एकानी, जे बाकीच्या कुणाचंही लक्ष नाही असं बघताना पटकन त्या व्यक्तीला एक फटका मारला आणि सगळेजण एक रेषा आखलेली असायची, लक्ष्मण रेषा असं म्हणायचो आम्ही त्याला. त्याच्या पलीकडे जर सगळे धावत गेले आणि तोपर्यंत कुणालाही आऊट केलेलं नसेल तर पुन्हा त्याच माणसावर राज्य यायचं. तर हा जो फटका मारण्याचा एक एलिमेंट त्या खेळात असल्यामुळे राम लक्ष्मण सीता आणि त्याच्यानंतर पुढे मारी असं त्या खेळाचं नाव दिलेलं होतं. पण ह्या खेळात सुद्धा खूप मजा यायची, विशेषतः अंगाला हात न लावता एखाद्याला हसवायचं असेल तर काहीतरी वेडेवाकडे चेहरे करणं वगैरे इथंपर्यंत ठीकच होतं, पण काय असायचं, हुशार असायची मुलं, डोळेच बंद करून घ्यायची स्टॅच्यू म्हणून उभं राहताना. त्यामुळे मग तुम्ही कितीही वेडेवाकडे चेहरे करा ते समोरच्या

की आजच्या तरुणाईसाठी हे चटण्या कोशिंबिरी किंवा लोणची म्हणजे टिकणारी कोशिंबिरी जरा बाजूला ठेवू पण चटण्या किंवा लोणची हे फार महत्वाची असतात. प्रज्ञा बनारसे यांचा आपल्याला फोन आला होता आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की विशेषतः आजची जी तरुण मुलं जी घरापासून म्हणजे आईबाबांपासून दूर असतात शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने एकटी असतात त्यांना आई जसं बाहेरगावी निघत असताना भरपूर आशीर्वाद आणि प्रेम देते तसंच ह्या गोष्टी भरून देत असते ते म्हणजे लोणची आणि चटण्या. बरं असतं आईच्या पण जीवाला शांतता की चला नाही जमलं एखाद दिवस भाजी बिजी करायला तरी काहीतरी आपल्या बाळाजवळ आहे. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आज आपण आंबा आणि कैरी हे दोन विषय घेऊन भरपूर रेसिपीजबद्दल बोललो गप्पा मारल्या. आता वेळ संपत आली आहे युवा तरंगची त्यामुळे एक छानसं धमाल गाणं ऐकूया आणि युवा तरंगची इथेच सांगता करूया. 12 वाजता आपण भेटणार आहोत रंजक सफरमध्ये एक नवीन विषय घेऊन.

आणि मंडळी गप्पा मारता मारता थोडीशी खवय्यगिरी करता करता म्हणजे गप्पांमधून आपली युवा तरुणीची वेळ संपत आलेली आहे. जाता जाता एक मुद्दा की आपण मगाशी

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार, रसिकहो निवांत दुपार 100.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। दुपारचे 12 वाजतात, तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम रंजक सफर। आणि शब्दसुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

रसिकहो, रंजक सफर म्हणजे जुन्या गीतांच्या राज्यातला एक प्रवास. आणि आज ज्या गीताने आपण रंजक सफरची सुरुवात केली त्याच गीतामध्ये आपल्या आजच्या गप्पांचा विषय दडलेला आहे. पहिलीच भेट झाली. आता तुमची आणि माझी पहिलीच भेट झाल्याला बरीच वर्ष लोटली आहेत, नाही का? पण तरीही कसं असतं ना मंडळी, भेट, विशेषतः पहिली भेट ही लक्षात राहते. आणि मग त्या अनुषंगाने, म्हणजे ह्या गाण्याच्या अनुषंगाने, अशा अनेक भेटी आपल्या मनात उभ्या राहतात. मी म्हटलं तसं की एखाद्या गोष्टीशी, एखाद्या व्यक्तीशी झालेली पहिली भेट आणि मग त्यानंतर त्या नात्याचं एखाद्या घनिष्ठ मैत्रीत

अनिष्ट भावनेत रूपांतर होतं, पण तरीही सुरुवात जी असते, ती जी पहिली भेट असते, ती कायम आपल्या स्मरणात राहते. त्यामुळे बरेचदा असं होतं की आपण कुठल्याही मूडमध्ये असू, पण जेव्हा हे गाणं आपल्या कानावर पडतं, त्यावेळेला आपल्याही मनात अशा असंख्य भेटी उभ्या राहतात. आजही रंजक सफरमध्ये अशाच भेटींशी जोडलेली सुंदर सुंदर जुनी गाणी ऐकता ऐकता आपण आपल्या आठवणीतल्या अशा काही भेटींना पुन्हा एकदा नव्याने जागवूया आणि त्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा जगूया.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: FM गोल्ड खरा सोना.

तर मंडळी, आपण म्हणत होतो ना की भेट ती सुद्धा पहिली भेट खूप महत्त्वाची असते, आणि म्हणूनच ती भेट जेव्हा होते ते ठिकाण, ते स्थळ, त्या वेळेचं वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आता बरेचदा जेव्हा तिची आणि त्याची भेट आपल्या मनात अगदी सहज नकळतपणे उमलून येते, तेव्हा आपल्याला आजूबाजूचं वातावरण, म्हणजे असा शांत समुद्र किनारा असेल, एखादा पिकनिक स्पॉट असेल, किंवा मग पुण्या मुंबईसारख्या शहरगावी जर आपण असू तर कायमच गजबजलेले असे फलाट असतील प्लॅटफॉर्म, तिची आणि त्याची भेट महत्त्वाची आहे ना मंडळी. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळी तो आणि ती, म्हणजे ती दोन माणसं तिथे महत्त्वाची ठरतात, तिथे मग आजूबाजूचा गडबड, गोंधळ, प्रदूषण, आवाज ह्या कशानेच काहीच फरक पडत नाही. म्हणजे जेव्हा आपण आठवतो भूतकाळातली ती भेट, तेव्हा अरे बापरे त्यावेळी किती असा गोंधळ होता, त्यावेळी अमुक अमुक फार उकडत होतं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात. ते आपल्या आठवणीतमुळे साठवल्याच जात नाही, आपण त्याच क्षणांची साठवण करत असतो जे क्षण आणि अर्थातच त्या क्षणाशी जोडलेली माणसं आपल्यासाठी महत्त्वाची असतात.

म्हणजे ही सगळी छान छान गाणी ऐकत असताना आपल्याला तिची आणि त्याची भेट आठवते, हे खरं आहे. परंतु फक्त भेट हा विषय जर आपण केंद्रस्थानी ठेवला तर मग यामध्ये फक्त तो आणि ती एवढ्यापुरतीच ती आपली चौकट मर्यादित करण्याचं काही कारण नाही. बघा ना, लहान मोठे कोणतेही प्रवास हे ह्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रवासामध्ये अनोळखी कुणाशी तरी झालेली ती पहिली भेट, ती सुद्धा कधीतरी. हा दरवेळी असं होतं असं नाही, बरेचदा उलटाही अनुभव येतो की अशी म्हणजे आपला असा मूड असतो की आता पुढचे 2 तास 3 तास काय प्रवास आहे आणि आपल्याला शांतपणे आपल्या आवडीचं एखादं पुस्तक

0: प्रवासात वाचायचं आहे, किंवा आपल्याकडे आपले आपले हेडफोन इयरफोन्स आहेत आणि आपल्याला छानशी गाणी ऐकायची आहेत, आणि अशा वेळी नाही की अशी कोणीतरी आपली सहप्रवासी व्यक्ती किंवा एक किंवा अनेक होतात की जे प्रचंड बडबड बडबड बडबड आणि आवाज करत असतात, आणि अशा वेळी आपल्याला असं ते 2-3 तास म्हणजे काही दिवसांसारखे वाटतात, कधी एकदा तो प्रवास संपेल असं वाटतं. तर अशा अर्थी सुद्धा काही भेटी आपल्या लक्षात राहतात, पण सध्या मी त्या अर्थाने म्हणत नाही आहे. लहान मोठ्या प्रवासामध्ये कोणाशी तरी झालेली ओळख आणि मग त्या ओळखीची झालेली मैत्री, बांधलं गेलेलं घट्ट नातं, अशा भेटीसुद्धा खूप खास असतात आणि त्याही आपल्या तितक्याच स्मरणात लक्षात राहतात. त्यामुळे भेट म्हणत असताना, भेटी आठवत असताना, त्यामध्ये फक्त तिच्या आणि त्याच्याच नाही तर ह्या सगळ्या भेटींना सुद्धा आपण घ्यायला हवं. बोलण्यासारखं आणि गाणी ऐकण्यासारखी बरीच आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊ, त्यानंतर पुढे जाऊ.
1: FM गोल्ड खरा सोना.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आणि मंडळी, आता मी तुम्हाला एक छानसा प्रश्न विचारणार आहे. आजचा प्रश्न कठीण आहे बरं का. बघा, आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे भेट. आणि काही दिवसांपूर्वी इथेच रंजक सफरमध्ये गप्पा मारत असताना मी तुम्हाला ह्याच भेटीशी जोडलेली एक खूप गोड कविता ऐकवली होती. त्या कवितेविषयी आपण बरंच बोललो होतो. ती कविता कोणती असा प्रश्न मी नाही विचारणार, तो फारच कठीण होईल. पण मी तुम्हाला त्या कवितेच्या काही ओळी, कविता बरीच मोठी आहे ती, सगळी कविता तर नाही वाचत, पण थोडासा त्यातला काही भाग आता वाचून दाखवणार आहे. आणि तुम्ही मला सांगायचं आहे की ती कविता कोणाची आहे. मी म्हटलं ना, थोडासा कठीण प्रश्न आहे, कारण तुमच्यापैकी ज्या मंडळींनी त्या दिवशीच्या आपल्या गप्पा मिस केल्या आहेत, ऐकल्या नाही आहेत, त्यांच्यासाठी थोडा कठीण आहे. पण तरी ही कविता खूप प्रसिद्ध आहे. हे कवी खूप मोठे आहेत, मराठी साहित्यातले खूप नावाजलेलं मोठं असं नाव आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आठवेल. कवितेचं नाव आहे अलगूज. मला वाटतं काही जणांना लगेच माझ्या प्रश्नाचं उत्तर कळलेलं असेल, पण तरी काही ओळी तुमच्यासाठी. ध्यानी मनी ही नसता माझ्या आज भेटलीस अशी अचानक. ध्यानी मनी ही नसता माझ्या आज भेटलीस अशी अचानक. खरे सांगू का, विसरूनही मी गेलो होतो, धूसर झाली होती ओळख. भेटताच तू परंतु केला ओळखल्याचा तुला बहाणा. भेटताच तू परंतु केला ओळखल्याचा तुला बहाणा. तुला परंतु कळले सारे हे कळले मज तू हसताना. विसरला तर ना ओळख माझी, विसरला तर ना ओळख माझी, कशास मग ही फसवा फसवी. सांगा माझे नाव बरे मग, सांगा ना का लपवा छपवी. किती धीट तू, किती धीट तू, क्षणभर लाजुनी बावरलो मी. शब्दही अडले अधरांवरती, हारच ही माझी नव्हती का, घडली होती तुझी विस्मृती. मला वाटतं कवितेत मी इथेच थांबावं. कवितेचं नाव आहे अलगूज. आणि कवी कोण आहेत ते तुम्ही मला सांगणार आहात. नेहमीप्रमाणे तुमच्या उत्तराची मी वाट पाहतेय.

आणि मंडळी, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, म्हणजे मी एका कवितेच्या काही ओळी तुम्हाला वाचून दाखवल्या होत्या आणि तुम्हाला कवी ओळखायला सांगितलं होतं. तर तिघांनी योग्य उत्तर सांगितलेलं आहे. त्यांची नावं मी तुम्हाला सांगते. प्रशांत घांगुर्डे, सरस्वती घांगुर्डे आणि वसुमती ठोसर. या तिघांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. आणि

कवितेचं नाव आहे अलगूज. आपला आजचा जो विषय आहे भेट, त्या अशाच सुंदर आणि तरल अशा भेटीशी जोडलेली कविता आहे की ध्यानी मनी नसता ती त्याला भेटली. इतक्या वर्षानंतरच्या त्या भेटीत खरं तर तो विसरला होता तिची भेट, धूसर झाली होती ती ओळख. परंतु समोर आल्यावर जणू काही मी तुला ओळखलंच आहे असा बहाणा त्याने केला, परंतु तिला मात्र बरोबर कळलं आणि ती म्हणाली की विसरलायत ना माझी ओळख तुम्ही, मग कशाला उगाच ही फसवा फसवी, आहे लक्षात तर सांगा बरं माझं नाव. आणि त्याची तिची ती धिटाई बघून त्यालाच अगदी लाजायला झालं. अशी खूप सुंदर कविता, कवितेचं नाव आहे अलगूज. आणि मी म्हटलं तसं आपण आपल्या कार्यक्रमात ह्या कवितेविषयी बरंच बोललो आहे, त्यामुळे आणि थोडासा वेळ आपल्याकडे आहे, उत्तर सांगण्याची संधी तुमच्याकडे आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आणि रसिका, मी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आता मी तुम्हाला सांगते. कविता, कवितेचं नाव मी तुम्हाला सांगितलं होतं, शीर्षक अलगूज. आणि कवितेची सुरुवातीची काही कडवी सुद्धा वाचून दाखवली होती. ही कविता आहे जिप्सी ह्या कविता संग्रहातली, आणि कवी आहेत कविवर्य मंगेश पाडगावकर. मंडळी, आपला विषयच भेट होता, आणि हे म्हटलं ना कविता खूप मोठी असली तरी शेवटची तीन कडवी त्याची आता मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा ती वाचते, कारण आपल्या ह्या भेटीशी ती फार जवळून जोडलेली आहेत. मी तुम्हाला गोष्ट सांगितली की तिची आणि त्याची अचानक झालेली भेट, त्यानंतर आजूबाजूची गर्दी गोंधळ सगळं विसरून त्यांच्या मनसोक्त झालेल्या गप्पा, आणि मग एकमेकांचा निरोप घेऊन जेव्हा तो परत येत होता तेव्हाची त्याची मनाची स्थिती. निरोप घेताना अन कळले वाट आपली होती सरली. निरोप घेताना न कळले वाट आपुली होती सरली. नव्हती हुरहुर, नव्हती हुरहुर आनंदाची लकेर डोळ्यातून थरथरली. मी तंद्रीतच घरात आलो, मी तंद्रीतच घरात आलो, माझे अलगुज आणि शोधिले. कितीक वर्षे निशब्दच ते धुळीत माखून होते पडले. पुन्हा कितीतरी वर्षांनी मी

कितीतरी वर्षांनी मी सूर छेडिले त्याच्यावरती, श्वासांचे होऊनिया गाणे झुलू लागले तिमिरावरती, श्वासांचे होऊनिया गाणे झुलू लागले तिमिरावरती। आणि मंडळी, या सुंदर कवितेसोबतच आजच्या आपल्या शब्द आणि सुरांच्या प्रवासाची सांगता करण्याची वेळसुद्धा झालेली आहे। दुपारी FM रेनबो वाहिनीवर RJ चैताली तुमच्यासोबत असणार आहे। आपली भेटसुद्धा लवकरच होईल। सगळ्यांनी सुखरूप असा, आनंदात असा, पुन्हा लवकरच भेटू। तोपर्यंत नमस्कार।

0: कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजासुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ ट्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं

हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग 4th विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन ॲलन हा T20 क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे 9वे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर 9वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: विद्या हरिकृष्णन यांनी गायलेला राग कल्याणी आपण ऐकलात. त्यांना मृदंगमची साथ PS श्रीराम यांनी, व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्यावा.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना

क्लासेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.